मुक्कम पोस्ट फुल चिंचौली तालुका पंढरपुर से जाकिर मुलाणी, सुमैया मुलाणी, सुबान मुलाणी, समीर मुलाणी, सलमा मुलाणी, मुमताज़ मुलाणी, दिलशाद मुलाणी, नसीर मुलाणी, उनके चाचा चाची और पूरा मुलाणी परिवार।